0: आज छत्तीस कला ब्रांड ता उत्पादा आर्डर ता लिस्ट लोहता अधीन मावा स्व सहायता समूहता दीदी लोरिन लोहता मूतन
1: भरा मत्तरी नन्माले पुत्तनरी मतियोंद माटा कौन मेंदे चंदा
0: बाता दीदी
1: मनमा बिहान था दीदी नेकनेला गुणवत्ता तो समानी पाड़नाव
0: हाँ अव माटा मेंदे
1: ಈಗ ಬೇಲ್ ಮೆಟಲ್ ಮೆಂದೆ ಕೋಶಾ ಮೆಂದೆ ಮಾಟಿ ತಾ ಸಮಾನ್ ಮೆಂದೆ ಮಿಲೆಟ್ ಕುಕೀಸ್ ಮೆಂದೆ ಇದಕ್ಕೆ ತಪರ್ತಲ್ ಕಿ ಹರ್ ಸಮಾನೆ ತಾ ಉತ್ಪಾದನ್ ಕಿ ನಾವ್
0: ಬಿಲ್ಕುಲ್ ನಿಜಾಮ್ ಕೆತ್ತಿನ್ ಮತಿ ದೀದಿ ನೆಲ್ಲ ಪ್ಯಾಕೇಜಿಂಗ್ ಬ್ರಾಂಡಿಂಗ್ ಅರ್ಮಾನ್ಕೀಕರಣ ಬಿಡಿಯಾ ಚುನೌತಿ ಮಂತ ಈದ್ ಚುನೌತಿ ತಿನ್ ಮಾಪಾಲೆ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ರಾಜ್ಯ ಗ್ರಾಮೀಣ ಆಜೀವಿಕಾ ಮಿಷನ್ ಬಿಹಾನ್ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅಪುನಾ ಒಂಡ್ ಬ್ರಾಂಡ್ ಛತ್ತೀಸ್ ಕಲಾ ತತ್ತೋರ್
1: ಛತ್ತೀಸ್ ಕಲಾ ಬ್ರಾಂಡ್ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ತಾ ಮುತ್ತಿನ ಸಿರ್ಜನ್ ತಾ ಚೀನಾ ಮೆಂದೆ कोशा सिल्क ता ताना बाना तीना पैस बाजार नग मांग तानुसार उमके समानता उत्पादन तलय स्व सहायता समूह ता लाखो दीदी लोरा आत्मनिर्भरता ता चीना मेंदे
0: इदेन उन पे देर इस 19 नवंबर 2025 ते 36 कला ब्रांड ता मूर माननीय केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार श्री शिवराज सिंह चौहान जी माननीय मुख्यमंत्री श्री विष्णु देव साय जी माननीय छत्तीसगढ़ विधानसभा अध्यक्ष श्री रमन सिंह जी उप मुख्यमंत्री श्री विजय शर्मा जी त गरिमा में उपस्थित किस मत्तोर
1: इंगो दीदी लोरी छत्तीस कला ब्रांड तमूर मालाय गर्व और तरक्की ता आधार मंदिर

0: योजना प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना चो बानी
1: सपाई बेड़ा के मेरे दे पानी
2: ये हुआ टाइ प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना।
3: हाँ तो हड़मा
4: हाँ बादु
3: दक्के गोट मन के तो हम जो किसान दादा दीदी मन लगे हमरा लुने
4: हाँ
3: और दक आज हम किसान वाने कमान दमन गोट मन के गोटियाँ से ने
4: हाँ
3: और दक आजकल समय बोले ओली से ने दान बुन तो भी थी बेड़ा मन के जतना तो भी थी
4: हाँ
3: नाले पर पला पका तो समय ओली से और इधर दाय हम जो किसान दादा दीदी मन बोले जो पला पका जल पकान रोत ने और पर बे पर समाज पर ए दे बे पानी मुड़िया ली ने किन कौन कौन बाटे
4: हाँ
3: सन बेरा दक हम के गाय बैला बोला के सिन्हा हड़माने गाय बैला वन जोन जसन की कोनी रेटी आयो था हम रुकनी है ट्रैक्टर नहीं जाए होता तो गाय बैला वन संगे ये जो फुको है से ने और गाय बैला वन रले ते तो हम नागर ओकरा जो फुहानी और दक हम के समय समय ने गाय बैला वन के बोले टीका सूजी लगाते रहते रहे ने और टीका सूजी लगा लिया हम चो गाय बैला वन बोला चार देने दक कसनी आज हम चो किसान दादा दीदी उनका जी भेट वार्ता आन लु से ने ये भेट वार्ता बीतिया सोत रमाधुरु और एवं संग गोड बात करे सोत जयराम कवासी आले एवं चो गोड बात के हम चो किसान दादा दीदी मन लगे हमरा उन्हें
4: आले ते भी हमरा
5: रेडियो के जनोर दादा दीदी लोड़ी नेंड मा स्टूडियो तक वत्तवंड पशु चिकित्सक अधिकारी दीदी तो दीदी माँ आकाशवाणी तक नीवन के स्वागत
6: दादा राम राम जय जोहार
5: जोहार
6: नन्ना छत्तीसगढ़ बस्तर आकाशवाणी जगदलपुर तीना के तमता
5: निमिज बात पत्ते में देने
6: नन्ना सहायक पशु चिकित्सा क्षेत्र अधिकारी गोड़कू मेका नेग सूजी लगा की नेद तग अधिकारी में देना नन्ना
5: सबले पहले नन्ना निद पूछी कितन मेका गोटकीन पर देखीन बदले कोटा बीमार
6: इंजे डोई कालाम ते गोड़कू मेका बर्रे और पद्दी आसा इवी नेग बीमारी लगी मायम ता इंजे मने कौन एयर नल मन्नो एयर एयर लेवांक नके बीमारी लगी माता एयर मुंडनी ने एयर दुर्को कचाक मुने लेके इंजे एयर वेन दुर्को तालाब ते गिल्ले नदी नाला ने गिल्ले अदेन मेदे नवीन मेदे ने बीमारी लगी माता एयर लेवांग के उनके बीमारी लगी माता
5: एयर मतलब भरपूर मंदन अदमें आसके
6: आसके अब नलमंता
5: गोटकीन बर्रे कीन इवी की नोंडे बीमारी पोयते थी कि अलग अलग जानवर की अलग अलग बीमारी पोयते था सबले पहले गोट का बर्रे नद बीमारी थी कच्चे माले
6: नन के तमता ने दादा था कि बर्रे और गोड़ की बीमारी ओंडे लगे माता ओंडु बो गेटा ने गे पुड़ कु और पुंड काय नाव
5: अभी किन कुड़ा किंदन
6: और कुड़ा किंदन और इंगो मन मन नार देगा अभी नहीं गेटा किंतु गेटा ने गे पुड़ कु लगे माता और आगे वैंडे पुंड काता आदमी मारी लगे माता अच्छा लेके गोड़कु मुन्ने पैर के रह दी लग मुन्ने रह दु काल क वंगा वंगा दाय नाव काल कुटाल काता अर्था क परवा काता अद्वैन बीमारी लगे मानता अधिंक एक टेंगिया इंधन और अद बीमारी वेंडे इंजे चालू माता अद बीमारी तुम वेंडे नलकी नीन में दे
5: इव काल ने कुड़ा काता खुटो खुटो आता है अदिनु गुचा की ले बात बात दवाई दारू किए हुए तो मते
6: मन नार देग कौनी अस्पताल मत के अस्पताल होना था अगड़ो डॉक्टर इलाके पशु चिकित्सालय क्षेत्राधिकारी अस्पताल मत के अगर दवाई दारू की तोर अगर उतके की ना तोर मती मन नार देगा कुरा कत के वो अगर गेटांग ने पुड़ कु और पुंड कत के उसको तेगा नक्के गरम मत्ते है उसको तेगा वाटने दब काल किंग आज के अब पुड़ कु डोला ना हो और एक टंगिया बीमारी आता हो कि न सुई लगा की सु ये नलकी ना आता
5: अस्पताल तक उठ कचुन अगर सूजी कोट कचुन फ्री मंदनत की बाव अगर पैसा बात अपोई थोड़ी दे
6: पैसा कौन पोयोर बाले की सरकार ताके नके दवे ही वाता अद दवे ही लगा कित के ಆರ್ ದವೈಯಾಗ ಮತ್ಕೆ ಲಗಾಕಿ ಅಂತೋ ಡಾಕ್ಟರ್ ಪೈಸಾ ಬಾತ ಪೊಯ್ಯೋರು ಅದ ಆಸ್ಪತಾಲ್ ತೆಗೋದ್ಕೋ ಫ್ರೀ ಇಲಾಜ್ ಕೀತೋರ್ ಆರ್ ಸರ್ಕಾರ ತಾಕಡ್ ಫ್ರೀ ದವೈ ಬಾತ ದೊರ್ಕಿತ
5: ಕಚೋನೆ ಮನ್ವಾಗೊಟ್ಕು ನೆಲ ಮಂತ
6: ಇಲ್ಲ ಮನ್ನಾರ್ದ್ರೋ ನೆಲ ಪುನ್ನೋರು ಮತಿ ಬೇಗೈ ಬ್ಲಾಕ್ ತೆಗೈ ಆಸ್ಪತಾಲ್ ಮಂತ ಓರು ಒಂದು ಇಂಜೆ ವೆಂಡಿ ಗಾಡಿ ದೊರ್ಕತ ಗಾಡಿ ದೊರ್ಕತ ಓರ್ ನಾಕ್ನಾಗ ವೆಂದ್ ತಿರುಗಿತೋರು ಮನಾಲ್ ಜನತಾ ನಾರ್ದರೋರ್ ಮಾನೀರ್ ನಲ್ಲ ಪುಂಜ ನಲ್ಲ ಗೊಳ್ಕು ಮೇಕಾ ಬರ್ರೆ ಪದಿ ಬಾತೆ ಬಿಮಾರಿ ಲಗೆ ಮತ್ಕೆ ರೋಗ ಲಗೆ ಮತ್ಕೆ ಓರ್ ಕಿಂಗ್ ಕೆತ್ತ ವೈತಿತ ಆಲ್ಕೆನೆ ಕೆತ್ತ ವೈತಿತ ಅಸ್ಕೆ ಓರ್ ವಾಂತೋರ್ ನಾರ್ದೆ ಗೆಲೆ ಇಲಾಜ್ ಕಿ
5: ಡೋರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಇಂದ ನೋಡ್ಬಾಣಿ
6: ಡೋರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಇಂದ ನೋಡ್ಬೋ ಡಾಕ್ಟರ್ ತೋರ್ ಕಿನ್ ಗೆ ಡೋರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಇಂದ ತೋರ್
5: ವೇಳು ಬೆಸ್ಟ್ ನಾ ಹಾಕಿನ ಮೇಲೆ ಹೋಯ್ತುರ್ ಮಂತೋರ್
6: ಬ್ಲಾಕ್ ಬ್ಲಾಕ್ ತೆಗ್ ಮಂತಾರ್ ಬ್ಲಾಕ್ ತಿನ
5: ಒನ್
6: ಬ್ಲಾಕ್ ತೆಗ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮಂತಾರ್ ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾ ಕ್ಷೇತ್ರಾಧಿಕಾರಿ ಮಂತಾರ್ ಅವ್ರ ಚಪರಾಸಿ ಮಂತಾರ್ ಮುವೀರ್ ಮಂತೋರ್ ಅಚಾಲೆಗೆ ಒನ್ ಗಾಡಿ ಮಂತೆ ಒನ್ ಗಾಡಿ ತೆಗೆವೆಂಡೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮಂತಾರ್ ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾ ಕ್ಷೇತ್ರಾಧಿಕಾರಿ ಮಂತಾರ್ ಅವ್ರ ಚಪರಾಸಿ
5: ವೇಡಿಕೆನಗರ್ ಬಿಮಾರಿ ನಾ ಗೊಟ್ಕಿನಿಲೆ ಬಿಮಾರಿ ಮಂದಿ ಜೊ ಕೆತ್ ಕಚೋನೆ
6: ಕೆತ್ಕೆ ನಾರ್ದೆಗ್ ವಾಂತೋರ್ ಸರ್ಕಾರ ತಾಕೆ ಗಾಡಿ ವೆಂಡೆ ಇಂಜೆ ಬ್ಲಾಕ್ ಬ್ಲಾಕ್ ತೆಗ್ ದೊರ್ಕ್ತಾ
5: ದೊರ್ಕ್ತಾ ಇವ್ಕೊನ್ ಗೊಟ್ಕ ಬರೇನ ಇಲ್ಲಿ ಕುಡಕ್ ದೊರ್ಕ್ತದ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಕೆತ್ತಿಂದಿದ್ದು ಇಂಜೆ ಪದ್ದಿ ಬಿಮಾರಿ ನೆಕ್ಕೆ ಬುಡಿಯೋ ಮೆಂದೆ ಪದಿ ಬಾಲೆ ತದ್ ಬೆದ್ ಬಿಮಾರಿ ಪೋಯ್ ಕಚೋನೆ ಡೊಲ್ಲತಾಯ್ ಎಕ್ದಮ್ ಸಿಂಪ್ನೆ ಡೊಲ್ಲತ
6: ಅವು ಪದಿನೇಗ ಪುಡ್ಕಾತ ಗೇಂಡ್ರುಕ್ ಇಂತೂರ್ ಅವಿನಿಂಗ್ ಗೇಂಡ್ರುಕ್ತಿ ಮನಾಲ್ ಕೆನೆ ಮಲ ಮನ್ ಪದಿ ಕೆನೆ ಡೊಲಿತ ಅರ್ ಅವಿನಿಂಗ್ ಭರ್ಪೂರ್ ಎಲ್ಬೆಂಡಾಜಾಲ್ ಉಪಿಕಿ ನೇದು ಅದು ಆಸ್ಪತಾಲ್ ತೆಗ್ ದೊರ್ಕಿತ ಎಲ್ಬೆಂಡಾಜಾಲ್ ಆರ್ ತಾಂಗ್ ಅವಿನಿಂಗ್ ಗೆಂಡ್ರು ಕಾಯಿನ ಮೇದೆ ಧೀರೆ ಧೀರೆ ಧೀರೆ ಕಮ್ಜೋರ್ ಆತಾವ್ ಕಮ್ಜೋರ್ ಆಸ್ನಲ್ಲ ಯಾರ ದೊರ್ಕ ಕಮ್ಜೋರಿ ಆತಾಗೆಲ್ಲ ತಿಂದನೆ ದಿಲ್ಲ ಕಚಾಕ್ ಡುಲ್ಲಿತ ಕೆನೆ ಇಲ್ಲ ತಾಂಕ್ ಆರು ಅವು ಕೆನೆನೆ ಎಡಕ್ ಪೋಯ್ತಿತ ಎಡಕ್ ಪೋಯ್ಕೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ವೆನ್ ಲಗಾಕಿನೆ ಅವಿನಿಂಗ್ ಬಿಮಾರಿ ಲಗಿ ಮಾಯ್ನೆ ಸ್ವೈನ್ ಫೀವರ್ ತಾನ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ವಾತ ಅದ್ ನಾರ್ದರೋರ್ ಅಂಜವೆನ್ ಕೆತ್ಕೆ ಮಾ ನಾರ್ದೆಗ ಇದ್ ಬಿಮಾರಿ ಲಗೈ ಮಾಯಂತ ಪದಿನ ಇದ್ ಮಾಡ್ಯಾನ ಇದಕ್ಕೆ ಡೋರ್ ಡಾಕ್ಟರ್ ವಾಂತೋರ್ ಗೆಲೆ ತಾನ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕಿತೋರ್ ಆರ್ ಟೈಮ್ ಟೈಮ್ ತೆ ಕರಂಗೆ ಓರು ಸೂಯಿ ವೆಂಡಿ ಲಗಾಕಿತೋರ್ ಆರ್ ಗೆಂಡ್ರುಗ್ ನೀನ್ ಮೇಡೇನೆ ದವೈತೋರ್ ದವೈ ಮಿಂದೆ ಮತ್ಲ ಮನ್ ಜನತ ಮಾನೀರ್ ಡೋರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಕರಂಗಿನಲ್ಲ ಕೀಕತಾನೆ
5: ಇದು ಪದ್ದಿನದ ಬಿಮಾರಿ ಆತ್ ಒಂದ್ ಪದ್ದಿನಾಗ ಒಂದ್ ಪದ್ದೊಳ್ತಿರ್ಗೋ

0: डूबे डोलता है पत्ती और तपसोदाता है
1: तपसोदाने बीमारियों को
0: इन दिते संक्रमण इन
1: तरह हाँ संक्रमित इत बीमारी ओंड पत्ती ना दूसरे और इत बीमारी लगे मत के उबे उबे उबे उबे डोलना
0: उबे डोलता
1: उबे डोलिता तान में देन पे है ढोर डॉक्टर वासे की तोर अभी नीन मती ढोर डॉक्टर नीन में देन नार दे करेंगी नला उपचार किए वैसीता और अभी नीन नल किए वैसीता
0: नन ई सुनते बंद उड़ते दीदी ಬೇನೊಳಗೆ ಪದಿ ಡೊಲ್ಲಮಂತ ಕೊನಿ ಓಡ್ ಪದಿಕಿನ್ ಕೇಸ್ ಮಂದ ನೋಡ್ ಅದಿ ಸಪ್ತೆ ಅವ್ರು ತದ್ಲೋ ತಕ್ಕ ಪದಿ ವೆನ್ ಡೊಲ್ಲ ಪರ್ದತ ಕಿ ಬಾ ಡೊಲ್ಲ
1: ಅವೆನ್ ಪೆ ಇಲ್ ಕ್ಯಾನ್ ಕೋರ್ಕು ಕೋರ್ಕು ಉಂಗಿ ಉಂಗಿ ಡೊಲ್ಲಿತಾಯೋ ತಾನ್ ವೆನ್ ಬಿಮಾರಿ ಲಗಿ ಮಾತ ಆಲ್ ಕ್ಯಾನ್ ಇದಿನ ವೆನ್ ಮಿಂದೆ ಬೇಗ ಪದಿ ಡೊಲ್ಲಂ ಪೈ ಕಿತ್ತ ಅಜುಡ್ ಮಿರ್ ಇಚ್ಚಪ್ಪ ಇಲಾಜ್ ಕಿ ಕೆ ಲಾಟ್ ಇಲಾಜ್ ಕಿತ್ಕೆ ಅವ್ ಮಂದವೇನ್ ಪರ್ದಿತಾ ಬಾಲಕಿ ಅವಿನಿಂಗ್ ನಲ್ಲ ಏರ್ ರೂಪಿಕೇನ ನಲ್ಲ ಡೋಡತಿ ಈತನೇದ್ ನಲ್ಲ ದವೆ ದಾರುವೆನ್ ಕೀನೇದ್ ಅಸ್ಕೆ ಅವು ಪದಿ ಮಂತ ನಲ್ಲ
0: ಮಂತ ಹೇ ತೋ ದಿದಿ ಇವ್ ಇದ್ಕೊಂಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ತಿಪ್ಪದಿನದ್ ಬಿಮಾರಿ ಇತ್ತ ಬಾರೆ ಮತ್ತೆ ಇಂಜನ್ ಪೂಜಿಕಿತನ್ ಮೇಕಾ ಮೇಕನಾಗ ಬಸಂತ ಬಸಂತ ಬಿಮಾರಿ ಆತ
1: ಮೇಕಾನೆಗ ಅನ್ಕೊನಿ ಪೊಡ್ಸ ಪೊಯ್ತಿತ ತಾಂಕ ಪಿಪಿಯಾರ ಅಂತ ಅದು ಮುಸೂರ್ ತ ಚೂಡ್ ವೆಂಡ ಆತ ಇಂಜೆ ಡೋಯ್ ಕಾಲಂ ವೆಂಡ ಆತ ಮೊಸರ್ತೆಗ ಒಚ್ಚ ಪೊಡ್ಸ ಪೊಡ್ಸ ಅಂತ ಗೆಲೆಯಿ ತಾಂಕ ಎಡಕ್ ಪೊಯ್ತಿತ ತಾಂಕ ಲೋಪ ಲೋಪ ಬಿಮಾರ್ ಲಗಿ ಮಾತ ಗೆಲೆ ಕೆನೇನ್ ಡೊಲ್ಲನಾವ್ ತಾಂಕ ಇಲಾಜ್ ಕೀನಿನ್ ಮೇದೇನ್ ಪೇಯ ತಾಂಗ್ವೆನ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ವಾತ ಪಿಪಿಆರ್ ತ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ವಾತ ತಾನ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡೋಯ್ ಕಾಲ ಮುನ್ನೇನ್ ವಾಟನೆ ಇಲಾಕೆ ಇಲಾಕೆ ಜೂನ್ ಜುಲೈ ಇನ್ ತೋರು ಆರ್ ಮತ್ಲಬ್ ಯಾರ ಮುಸುರ್ ವಾಯಾನ್ ಮುನ್ನೇನೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕೇನೆ ಅದು ಅಸ್ಕೆ ಅದ್ ಬಿಮಾರಿ ಲಗಿ ಮಾಯೋ ಆರ್ ಒಂಡು ಬೊರ್ಕನೆ ಅದು
0: ತೊಟ್ಟೆಗ
1: ಪೈಯೂರ್ತೆಗ ಬೊರ್ಕನೆ ಆ ಪುಂಡು ಕಾಯಣ ಅವು ಅವು ಆರ್ ಪೊಡ್ಸಾ ಪೊಯ್ತಿತ ಇದು ಪಿಪಿಆರ್ ತೆನ್ ಮೇದೇನ್ ಆತಾ ಇವ
0: ಅದೇ
1: ಕಾಮ್ ಕೀತ ಅವಿನಿನ್ ಮೇದೇನ್ ಸಮಯ ಸಮಯತೆ ಸರ್ಕಾರ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲೋಹತಿತ ಅದ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ತೂನು ಮನಾಲ್ ಪಿಲ್ಲಾನಿಂಗ್ ದವೆ ಉಪಿಕಿತಲೆಯೋ ಆಲ್ಕೇನೆ ಮೇಕಾನಿ ವೆಂಡೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕಿ ವೈತಾನೆ ಅದು ಲೇಸ್ಕಿನ್ ಮೇದೇನ್ ಲಗಿ ಮಾತ ಅದ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕಿ ಸಂಬಂಧನೆ ಡೋಯ್ ಕಾಲ ಮುನೇನ್ ಲಗಾಕಿ ಮಾಯನೆ ಆರು ಮುಸುರ ಅರ್ಸನ್ ಮುನೇ ಲಗಾಕೇನೆ ಅದು ಬಿಪಿಆರ್ ಇಂತೂರ್ ತೆನ್ ಮೇದೇನೆ ಆರು ಬುರ್ಕಿತ ಆರು ಪೊರ್ಸ ಪೊಯ್ತಿತ ನಕ್ಕೇ
0: ಅದು ಮೇಕಾಕಿನ್ ಸೇಡವೆನ್ ದೊರ್ಕನದ್ದು ದಿದಿ ಇದಿನ ಮೇಲೆ ಬಾತ ಉಪಾಯ ಮಂದೆ
1: ಚೆಹರಾ ದೊರ್ಕೆ ಬಾಲೆ ಚೆಹರಾ ದೊರ್ಕಿನ ಇಂಜಿ ಕೊನಿ ನಕ್ಕೆ ನಾರ್ ನಾರ್ ದೇಗ್ವೆಂಡೆ ಚಾರಾ ವೆಂಡಿಲ್ಲೆ ಚಾರ ಲೇವಾಕ್ ಬೇನೋರ್ ಡೋಡಾ ಈತೋರ್ ಮುಲ್ಪೆಡಾ ಡೋಡಾ ಈತೋರ್ ಬೇಲ ಪೆಂಡುಲ್ಕನೆ ಬಾತ ಡೋಡಾ ಮೈತಿತ ಅವ್ ಡೋಡಾ ನಿನ್ ತೀಕೆ ಅವ್ರ ಇಲಾಕೆ ಮುಸುರ್ ತಚ್ಚು ನಕ್ಕ ಚಾರ ತಿತ್ಕೆ ಪೊಟ ಪೋರ್ತಿತ ಪೊಟ ಪೋರ್ಪಿನ ಅಲತ್ಕೆ ಅವಿಂಪಿ ಚಾರ ಪೊಯ್ತಿತ ಪೊಟ ದೊರ್ಕಿತ ಪೊಟ ದೊರ್ಕೆ ಪೇಯ ಅವು ಕೆನೆನ್ ಡೊಲಿತ ಪೊಟ ಪೊರಿಕೆ ಕೆನೆನ್ ಡೊಲಿತ ಅವ್ ಅವಿ ನಿನ್ ಮೈದೇನ್ ಪೇ ಮನಾಲು ಡಾಕ್ಟರ್ ನಿಂಗೆ ಕರಂಗಿನಲ ತಾಂಕ ಇಲಾಜ್ ಕಿಯೇಕೆ ಸಿವಸಿತ ಇಲಾಕೆ ಮಣ್ಣಾರ್ ದೇಗ ನಾರಿಯಲ್ ತೇಲ್ ಇಲಾಖೆ ಸರ್ಸೋ ತೇಲ್ ಅಸುಂತ ನೀ ದೂನು ನೀ ಉಪ್ಪಿಕೀನೆ ಅದು ಮೇಕಾನಿ ಉಪ್ಪಿಕೀನೆ ಅದು ಇಲಾಖೆ ಬೆಚ್ಚಪ್ಪ ಪೊಟ ಪೋರಿಕೆ ಅಚ್ಚಪ್ಪ ಚುಡುಲ ಸುಯ್ ಮಂತ ತಾಂಕ್ ಆಗ ತುರ್ಸನೆ ಅದು ತುರ್ಸ್ಕೆ ಅದು ಹವ ಪೇಸಿತ ಅದ್ಕೊಂಡು ಕೀಪರ್ ನೆಯ್ಯೋ ಮತ್ತೆ ನೀ ದೂನ್ ಉಪ್ಪಿಕೀಯ ವ್ಯಸೀತ ಆರು ದೂಸರ ಡಾಕ್ಟರ್ ತರ್ಕಿನ್ ಕರಂಗ ವ್ಯಸೀತ ನಾರ್ದೇಗ ಓರ್ ಇಲಾಜ್ ಕಿಸಿದ್ಕೆ ಒಂಡೈ ಮೇಕಾ ಇಂಜೆ 15-20 ಹಜಾರ್ದೆ ದೊರ್ಕಿತ ಅದೇನ್ ಮೇದೇನ್ ಸುಬೇರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಕರಂಗಿನಲ್ಲ ನಲ್ಲ ಕಿವಿ
0: ಇತ್ಕೊಂಡ್ ಮೇಕನ ಮಾಟ ನೆಲೋಟ ಮಾಟಾಕಿನ್ ಕೆತ್ತಿನ ಇವಿಕಿನ್ ಬಾಲೆ ಬಚಾಕಿನ ಈ ಅಡಿವಿನ ಬಾದ ಬಿಮಾರಿ ಆಗತ್ತ ಆಡ್ ಬೇವ್ ಬಿಮಾರಿ ಲಗ ಮತ್ತೆ ಬೆದ್ದವೈ ವಾಡ ನದಿ ಉಂಕೆ ಮಾಡಾಕಿನ್ ಕಚಿತ್ತಿದ್ದಿದೆ ನಾನು ಇಂಜೆ ಪೂಜೆ ಕೀತನ್ ಕೊರ್ಕೊಂಡೆ ಮನ್ವ ದಯ್ಯಾದು ಅಡ್ತಿ ನೆಕ್ಕೆ ಕಾಮ ವಾಯ್ನ ಚೀಜಿ ಆಡು ಸಗವತ್ ಕಚನ್ ತಿನ್ನಲೇ ಮಿಲ್ಲ ಆತ ಮತ್ತು ಇವು ಕೊರ್ಕ್ ನಗೊಂಡೆ ನೆಕ್ಕೆ ಬಿಡಿಯೋ ಬಾತ್ ಬಾತ ಮತ್ ಬಿಮಾರಿ ಪೋಯ್ತದ ಆ ಬಿಮಾರಿ ಬಾತ್ಲಿ ಕೊಟ್ಟ ಆಮೇಲೆ
1: ಅದು ಕೂರ್ಕಿ ಕೂರ್ಕಿ ಡೊಲ್ಲ ನಾವ್ ಇಲಾಕೆ ಇಲಾಕೆ ಚುನ್ನ ಚುನ್ನ ಪೇಲಿತ ಗೆಲೆ ಡೊಲಿತ ಅವು ಕೆನೇನ್ ಡೊಲ್ಲ ನಾವು ಬಿಮಾರಿ ಬೆಗ್ಗೆ ಮಣ್ಣಾರ್ದೆಗೆ ದೂಸರ ನಾರ್ದೆಗ್ ವೆಂಡಿ ಇದ್ ಬಿಮಾರಿ ವತ್ಕೆ उबे उपचार किए वेसीता बाले की अद संक्रमित बीमारी और अद केनेन फैले माता अदेन मेदेन नारदे गेवते इतके मुनेर केने अविनिंक बे के अब बाले बेदे कोर तित के नले दूसरा कोर देखवाता है अद बीमारी लगे मत्ता अब उपे डोलते कोर दाव आउंग ऐसी तो रचवर दे ताना पोह के तनाउंगे ताना तल्ला ऐसी तो रचवर दे दूसरा कोर क्वेंटी
0: तिंता
1: अब कोर पे दूसरा बीमारी याल के नासा आसा उनके नार्दिक फैले माता अब बीमारी लगे मत के कोर दून दफरा की ने दिला के कोद्रा काती नला आसुंता कोर किन मिसवेती था मिसवेई के पे दूसरा कोर क्वेंड तीनों आता और अचाले क्वेंडे बीमारी याद के इलाज किया वेसीता अभी निंक उन बीमारी लगे मत के इलाज डॉक्टर नगड़ी नावेन इलाज आता मन नगड़ी नावेन की ना आता अभी निंक लोपे वाटाटी लाके और अचाले के अभी निंक दवाई ही किए वेसीता कुर्की कुर्की डोलने मन बितार ते कौन बाते दवाई इल्ले
0: इदिन बाले गुचा हित का आते बाले ते तेन
1: तेंक आर टू बी इन तोर चुना चुना पेलना विला के कुर्की कुर्की डोलना कुर्की कुर्की बाले डोली था लोपे लोपे कौन बीमारी मन था लोपे बीमारी मत के पे बात तीनो आता बात तीन वाले वन धीरे धीरे धीरे कमजोरी आता चुना चुना पेली था अच्छा बड़े किने डोली था तान बीमारी तुन लगा की इन में देने चुडुला लेंज में अत के एफ एम डी बत तो कुंडा ने गए लगे मायने दवे और अचाले के ऑनलाइन मैन वत के आर टू बी वैक्सीन वाता अद बीमारी लगा की ने बीमारी तक वैक्सीन लगा की ने है यो अवेन छह छह ले स्किन में देने किस आर टू बी लगा की ने अद दिन अवेन वैक्सीन वाता अचाले के चुना चुना पेल ने द बीमारी इतके माने के डॉक्टर ने गवेन दवाई मनता अस्पताल देवेन दवाई मनता अचाले के मनाल अभी निंक बीमारी तुन में देन हल्दी ते कम कतुन नल घोला किस अभी नहीं नूपी की नहीं अद पे बीमारी थी नू एंटीबायोटिक तक ले काम की था अद मैं नार्दी था मन नार्दे बातें दूर का कच्चा कम कतुन वैंडे तांग केर देग काल पी नला उपी किए वैसी था और आर टू बी इन तो अद कौन वैक्सीन वाता तांग छह छह ले स्किन में देन सुई लगी माता
0: इकोन इधर वैंड कोरकना माटा किन क्या चित्तिन दीदी इंजे आशा आशा नक बात बात बीमारी दूर करता
1: आशा नेक वैंडे आल के ने आधे आरटी भी दूर की था वैंडे आसुनता के चुन्ना चुन्ना पीली था कुर्की कुर्की डोली था अवेन केने डोली था
0: अभी किन वैंडे
1: आधे बीमारी लगे माता अभी निंग वैंडे आशा नहीं वैंडे नले किए वैसी था और नले तासनी इनमें देना आधे उनके बीमारी को नाटू भी ही आता उबे डोलना वाता चुना चुना पीली था कुर्की डोली था अभी निंग में देने दवे टेट्रासाइक्लिन पाउडर मन नार दे बेनोने गए वैंडे टेट्रासाइक्लिन पाउडर मत के अभी निंक काल्पी काल्पी हफ्ता भर उपी की संबंध ने दू अस के अव नल मनता और अभी निंक यो कोर्किंग कही आस पिटेनी नहीं गेंडरुक न के आता गेंडरुक गेंडरुक निंक दवे वाता तन दवे तुन लेसकिंग लेसकिंग उपी की संबंध के नल मनता गेंडरुक पे उनके पोटतेगा और मेंदुल तीनु तिंदन आव अभी नि डोली कित के गेंडरू की डोली कित के आप पे ब्रिया ब्रिया उबे उबे परसी ताओ
0: तो इत कौन माटा नेलोटो के तिंदी दी अगर इत बीच ते मनाल वेसो वेसो बते माट मरंग ले लागत है अस्के निमंते के तले चाहे मातिन जल के ला
1: मने का दीदी दादोर कोईतोर बर्रे और गोड़कू मेका पद्दी उनके वहाँ पोर्पी तोरु अब पोर्पी तोर पो मती अभी न दवे दारु तुन पुन नहीं हो मनाल अच्छा में रोग इंजारे रोग तुन मनाल दूर की तालो उनके नार्दरो के कहते तोर खुरा चपकात के कहते नोरु रोग वत्तरा अभी निंक बात बात कीन तोर गले रोग तुन दूर हो तोर गले ये सी तोरु ये सापोती तोर गले ये सी तो अद रोग तुन कौन मन बितार की तोरे मती ये सुनता बीमारी गुड़कू कोंदा नींद में देन बर्रे नींद में देन नक्के बीमारी लगे मानता और नर्गी बीमारी भी दे और ओंडो गलत एक वेंडे आता टोटर तेगा अगर बीमारी आता तोयने बीमारी आता तांग वेंडे तांग इट के चरमर आवाज वाता अद वेंडे एक पोती तांग को और अद बीमारी एक टेंगिया और खुरा चपका और ईद बीमारी इंजी केता आद बीमारी लगे मत के मतलब गोड़ को डोड़ तीन ना हो धीरे धीरे धीरे धीरे कमजोरी आता गले ये डोलीता अब बीमारी एक टेंगिया और खुरा चपका ईद बीमारी पोइस के नला इलाज कित के सुई लगा कि ये ही वैसी था अदा चमते नलाइयो खुरा चपका तुन कौन कहता नो अब गरम ते उसको